0: ಇಯಂ ಆಕಾಶವಾಣಿ ಸಂಪ್ರತಿ ವಾರ್ತಾಃ ಶ್ರೂಯಂತಾಂ ಪ್ರವಾಚಕಃ ಪುನೀತ ತ್ರಿಪಾಠಿ. ಅಥ ವಾರ್ತಾಃ. ಕೇಂದ್ರೀಯ ಗೃಹಮಂತ್ರಿ ಅಮಿತ್ ಶಾಹ ನೂತನಸ್ಯ ಕ್ವಾಡ್ರಿಪಾರ್ಟೈಡ್ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಗ್ರಿಡ್ ಇತ್ಯಸ್ಯ ಪ್ರವರ್ತನೇನ ಸೀಮಾ ಪ್ರಬಂಧನೆ ಪ್ರಮುಖಸ್ಯ ಪರಿವರ್ತನಸ್ಯ ಘೋಷಣಾಂ ಅಕರೋತ್. ಸಹ ಅವದತ್ ಯತ್ ಅಸ್ಮಾಕಂ ಸೀಮಾಯಾಃ ರಕ್ಷಣಂ ಅವೈಧ ಪ್ರವಾಸಸ್ಯ ನಿರ್ಮೂಲನಂ ಚ ರಾಷ್ಟ್ರಸ್ಯ ಜನಸಾಂಖ್ಯಿಕ್ಯಾಃ ರಕ್ಷಣಾಯ ಮಹತ್ವಪೂರ್ಣಮಸ್ತಿ. ಸಹ ಹ್ಯಃ ಗುಜರಾತಸ್ಯ ಭುಜನಗರೆ ಭಾರತ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಸೀಮಾಯಾಂ ಸಾಮರಿಕ ದೃಷ್ಟ್ಯಾ ಮಹತ್ವಪೂರ್ಣಾನಾಂ G7 ತಥಾ G13 ಬಾರ್ಡರ್ ಔಟ್ಪೋಸ್ಟ್ ಇತ್ಯೇತೇಷಾಂ ಉದ್ಘಾಟನಾನಂತರಂ ಸೈನಿಕಾನ್ ಜನಸಮೂಹಂ ಚ ಸಂಬೋಧಯನ್ ಆಸೀತ್.
1: BHF की सीमा सुरक्षा के कंसेप्ट को पूर्णतया बदलने का निर्णय किया है. एक चतुष्कोणीय कंसेप्ट के साथ एक सुरक्षा ग्रिड हम आने वाले दिनों में बनाएंगे और बॉर्डर सुरक्षा की जगह टेरिटोरियल सुरक्षा का एक नया कंसेप्ट भी लॉन्च करेंगे और BHF के जवानों की तो प्रमुख जिम्मेदारी ही रहे. ये मिलाकर समग्र बॉर्डर बांग्लादेश और पाकिस्तान की सुरक्षा ग्रिड मजबूत बनाने का काम हम स्मार्ट बॉर्डर
0: म्यान्मार देशस्य राष्ट्रपतिः यू मिन आंग लाइंग इत्येषः अद्य प्रातः पञ्चदिवसीय भारत यात्रायां बिहारस्य गयानगरं सम्प्राप्स्यति. तेन सह नैके मन्त्रिमण्डलस्य मन्त्रिणः वरिष्ठाधिकारिणः व्यापारनेतारः उच्चस्तरीय प्रतिनिधिदलं च भविष्यति. राष्ट्रपतिः यू मिन आंग लाइंग वर्यस्य एषा प्रथमा भारतयात्रा भविष्यति. अद्य अपराह्ने राष्ट्रपति ह्यूमिन आंग लाइंग इत्येषः नवदिल्ल्यां प्राप्स्यति. सः सायंकाले विदेशमन्त्रिणा डॉक्टर एस जयशंकरेण सह मेलनं करिष्यति. सः म्यान्मार देशस्य राष्ट्रपतिः म्यान्मार भारत व्यापार मञ्चे भागं ग्रहीष्यति इत्यपेक्षास्ति. सोमवासरे राष्ट्रपतिः ह्यूमिन आंग लाइंग वर्यः प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना सह द्वयोः देशयोः मध्ये ऐतिहासिकं सम्बन्धं सुदृढं कर्तुं चर्चां करिष्यति. सर्वकारः अवदत् यत् देशे पेट्रोल डीजल LPG इत्येतेषां पर्याप्तः भण्डारः अस्ति. सर्वे शोधनागाराणि इष्टतमस्तरे एव प्रचलन्ति. नवदिल्ल्याम् अन्तर्मन्त्रालयीय मन्त्रिमण्डलस्य विवरणं सम्बोधयन्ति पेट्रोलियम मंत्रालयस्य संयुक्त सचिवा सुजाता शर्मा इत्येषा अवदत् यत् प्राकृतिक गैस इत्यस्य उत्पादनं सर्वकालिकोच्चतम स्तरे अस्ति यत् प्रतिदिनं LPG इत्यस्य 92,000 टन परिमितम् अस्ति. श्रीमती शर्मा सूचितवती यत् कस्यामपि LPG वितरण संस्थायां शुष्कतायाः सूचना न प्राप्ता. केन्द्रीय शिक्षा मन्त्रिणा धर्मेन्द्र प्रधानेन समग्र शिक्षाभियानस्य अन्तर्गतं निधिप्रसारणस्य तस्य उपयोगस्य च विषये विस्तृत समीक्षा सभायाः अध्यक्षता कृता. यस्याः लक्ष्यं समग्र शिक्षा 3.0 अधिकं दक्षं पारदर्शकं तथा परिणाम अभिमुखीकरणम् आसीत्. सामाजिकान्तर्जालीये पटले श्रीप्रधानः अवदत् यत् समग्र शिक्षाभियानं PM पोषणम् उल्लासः PM श्री इत्यादीनां प्रमुख योजनानां एकीकृत पद्धत्याः प्रसारणम् अस्मिन्नेव वर्षे आरभ्यते. सः अवदत् यत् एतेन विद्यालयीय शिक्षाव्यवस्थायां बृहत्तरः समन्वयः प्रभावश्च सुनिश्चितः भविष्यति. केन्द्रीय कृषिमन्त्री शिवराज सिंह चौहानः अवदत् यत् कृषकाणां कृते बीजानां उपलब्धता सुनिश्चेतुं 74,000 क्विंटल परिमितस्य राष्ट्रिय बीज संरक्षणस्य स्थापना कृतास्ति. सः ह्यः नवदिल्ल्याम् अस्य वर्षस्य खरीफ अभियानस्य कृते कृषि विषयकस्य राष्ट्रिय सम्मेलनस्य द्वितीय दिने प्रसारमाध्यमान् सम्बोधयनासीत्. IPL क्रिकेट क्रीडायां गतसायं महाराजा यादवेन्द्र सिंह अन्तर्राष्ट्रीय क्रिकेट क्रीडांगणे न्यू